0: हेलो नमस्कार।
1: हेलो
0: बोलून बोलून बोलून, शुनते पाच्छी, बोलून।
1: हेलो